सच्ची तेरी सिफत सच्ची साला, सच्ची तेरी कुदरत सच्चे पाशा, नानक सच ध्यान सचे जो मर जमे सुख।